माता तरत महत दिवस रात दुदाई दया खेले सगल जगत चंगियाँ या बुरियाँ या वाचे

0: तरिया दुतर तरिया।
1: हेलो कमहला पहला, सचे तेरे खंड सचे ब्रह्मांड, सचे तेरे लो सचे आकार, सचे तेरे करने सर विचार, सच्चा तेरा अमर सच्चा दीवान, सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान, सच्चा तेरा कर्म सच्चा निशान, सच्चे तुद आखे लाख करोड़, सच्चे सब तान सच्चे सब जोर, सच्ची तेरी सिफत सच्ची सलाह, सच्ची तेरी कुदरत सच्चे पाशाह, नान सच तैन सच जो मर जमे सुका चनका च महला पहला।
0: वडी वडाई जा वड्डा नाओ, वडी वडाई जा सच नयाओ, वडी वडाई जाने चलताओ, वडी वडाई जाने अलाओ, वडी वडाई बुझे सब पाओ, वडी वडाई जा पुछना दात, वडी वडाई।